0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakal Beats.
4: Sakal Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. मी आशा करते की आपण सगळेजण ठीक आहात, मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन RM3 मनोरंजन. तर सिखो तासाचा धमाल कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर सिखो साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर आरंभ करूया आजचा आपला कार्यक्रम बाप्पाचा जय जयकार करून.

रसिको और एम फ्री मनोरंजन वर मराठी गाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर कार्यक्रमाची दुसरी विभाजन ऐकूया डोंगराचे आरोहण.

रसिक हो थोड़ा सा रोमांटिक हो या पूरी रोमांटिक गीता सह तो रसिक हो प्रेप शब्दात सांगता येत नाही ते फक्त अनुभवता येतं आणि या सुंदर भावनांनी गीत संगीताची साथ देण्यासाठी आम्ही आलोय तुम्हा सगळ्यांसाठी तर रसिक हो चहाचा आस्वाद घ्या आठवणींना जवळ करा आणि प्रेमाच्या या सुंदर दुनियेत हरवून जा.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवीन संधी घेऊन न जाते कालपेक्षा आज अधिक सुंदर जगण्यासाठी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला यश आणि प्रत्येक क्षणाला आनंद लाभो तर कार्यक्रम चालू ठेवूया या पुढील अप्रतिम गीतासह

रसिक हो सकाळची ताजी हवा, सुंदर संगीत आणि तुमचा आवडता कार्यक्रम, दिवसाची यापेक्षा छान सुरुवात काय असू शकते? तर या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे.

तर काही शंका नाही की आपण या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सेचून 10 वाजतापर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

रसिको कैक्षणात या तासाचं संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. तर आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत.

रसंगीत प्रेमी श्रोत्यांनो, याच गाण्यासाठीच आपण या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर नमस्कार, धन्यवाद व शुभ दिन.